0: आप सुन रहे हैं आजाद हिंद रेडियो 90.0 FM, राष्ट्र प्रथम सदैव प्रथम।
1: तेरी नाक नकीली हो फटे तू
2: ये
1: तू
2: तू